संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत

कि साहिब तेरा साचा नाम मेरा आधार हो, साच नाम आधार मेरा, कर शांत सुख मन आए वसिया, सदा कुर्बान किता गुर विटो हो, कह नानक सुनो संतो, यारो साचा नाम मेरा आधारो, वाजे पंच सब तितकार सुभागै, कार सुभागै सब दवाजे, पंच दूत तो दवास कीते, तुर कर्म पाया तुद जिन को, कह नानक तह सुख हुआ, आनंद सुनो वड भागी हो।